0: साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बगा,
2: एक है
1: वाचन
2: संगमवाड़ी महिला श्रम सुप्रिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणार? वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोपत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।
1: सो

जी लोकगीत तुहां जो सुनाई दिया कन हुण मैं लेके ने आएगी कृषि उपज मंडी समिति हमीरपुर दे अज दे थोक भाव। देखा गल करिए पहले आलूआं दी तां आलू प्रति किलो रहा 8 ते 12 रुपये, कन आलू पहाड़ी रहे 14 ते 16 रुपये, प्याज प्रति किलो रहा 18 ते 22 रुपये, कन गोभी रही 35 ते 40, बंद गोभी रही 14 ते 15, कन शिमला मिर्च रही 15 ते 20 रुपये, घीया रहा 15 ते 20 रुपये, कन भिंडी प्रति किलो रही 20 ते 25 रुपये, टिंडा भी रहा 20 ते 25 रुपये, कने करेला प्रति किलो रहा 25 ते 30 रुपये, धनिया रहा 70 ते 80, कने टमाटर प्रति किलो रहे 14 ते 15 रुपये, राम तोरी रही 40 ते 45, कने हरी मिर्च रही 40 ते 50 रुपये, नींबू रहा 80 ते 90, कने खीरा रहा 15 ते 30 रुपये, अदरक रहा 140 ते 150, कने लसन रहा 120 ते 150। हुण गल कर लईए फलां दी तां केला प्रति डिब्बा रहा आंदा 450 ते 500 रुपया, सेब रे 140 ते 150, कने अनार रहा 170 ते 200 रुपये, पपीता रहा 50 रुपये, कने कीवी प्रति डिब्बा रहा 1200 ते 1300 रुपये, अमरूद रे 125 ते 130, कने माल्टा रहा 150 रुपये, खड़बूजा रहा 20 ते 30 रुपये, कने डाव नारियल रहा 70 ते 75 रुपये, अंब सफेदा रहा 75 रुपये, कने अंब तोता रहा 45 ते 50 रुपये। तो यह तथे हाँ दे कृषि उपज मंडी समिति हमीरपुर के अज दे थोक भाव, कने हुण मेरी भी रही राम राम।

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बगा,
2: ठीक है,
1: वाचा ना।
2: संगमवाड़ी महिला आश्रम सुपरिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणार? वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।
1: सो